त्यारे गावै सर्वब्रह्मा देवी सोहन सदा सुवारे गावै इंद्र आसन बैठे देवत्या धरनाले गावै सिद्ध समाधि अंदर गावन साध विचारे गावन जति सति संतोखी गावै वीर करारे

नमस्त जिते नमस्त पीते नमस्त वाहे नमस्त डाहे नमस्त नीले नमस्त नादे नमस्त छेदे नमस्त गादे नमस्त गंजे नमस्त पंजे नमस्त उधारे नमस्त पारे नमस्त सुके नमस्त अनेके नमस्त पुते नमस्त जुपे नमस्त करमे नमस्त निर्भरमे नमस्त निर्देशे नमस्त निर्वेशे नमस्त निर्नामे नमस्त निरकामे नमस्त निर्धाते नमस्त निर्गाते नमस्त निर्दूते नमस्त भूते नमस्त लोके नमस्त शुके नमस्त निरतापे नमस्त थापे नमस्त त्रमाने नमस्त निधाने नमस्त गाहे नमस्त वाहे नमस्त त्रिवर्गे नमस्त सर्गे नमस्त प्रभोगे नमस्त संयोगे नमस्त रंगे नमस्त भंगे नमस्त गम्मे नमस्त सतरमे नमस्त जलाश्रे नमस्त नराश्रे नमस्त जाते नमस्त पते नमस्त अजवे नमस्त सत अजवे देश देशे नमस्त भेसे नमस्त नृतामे नमस्त निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्त सत देवे नमस्त भेवे नमस्त जन्मे नमस्त सोबन में नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे नमो काल काले नमस्त सद्याले नमस्तम वर्णे नमस्तम मरणे नमस्तम जरारन नमस्तम कृतारन नमो सर्वतंदे नमो सतवंदे नमस्त साके नमस्त निर्वाके नमस्त रहीमे नमस्त करीमे नमस्त अनंते नमस्त महंते नमस्त सतरागे नमस्त सुहागे नमो सर्व सोख नमो सर्व पोख नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जो जोगे नमो भोग भोगे

समस्ते निधान्ये नमस्तम ननाथे नमस्तम परमाते नमस्तम अगंजे नमस्तम अपंजे नमस्तम काले नमस्तम पाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राजराजे नमो साजसाजे नमो शाशाहे नमो महामाहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोग रोगे नमो शोक शोके नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीत नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञान नमो परमतान नमो सर्व मंत्र नमो सर्व जंत्र नमो सर्व दर्शन नमो सर्व कीर्तन नमो सर्व रंगे त्रिभंगी अनंगे नमो जीव जीव नमो बीज बीज खिज भिज समस्त प्रसिज कृपाल स्वरूप को कर्म प्रणासी सदा सर्वदारित सदनवासी चर प्रशंत प्रसाद अमृत कर्मे मृत धर्मे खल जोगे चल भोगे चल राजे टल साजे खल धर्म लख कर्म शरण दाता शरण ज्ञाता

अनाद अनाहत जुग जुग एको वेस। एका माई जुगत वे आई तीन चेले परवान, एक संसारी एक भंडारी